तेरा तू अंतरजामी पुरख भगवान दासन दास कहै जन नानक जेहा तू कराहे तेहा

हो। कह नानक सुन हो संत हो, साचा नाम मेरा वाजे पंच शब्द, कार सुपागे शब्द वाजे पंच दूत तुद वास कीते।